स्वयं पव स्वपं सर्वदा सर्वजुगते दुकालं प्रणासी दयालं स्वरूपे